सुरमा नंद भास कर आए, चंद्र बिंब मंगलन सुहाए, सरस बान औ आहे विनोदा, गावे सरस बसंत कमोदा, अष्टपुत्र मैं कहे।